0: Check, check, ta ta. Taki ta ta da din. Taki ta, taki ta ta ka din. Ra ka din. Taki ta. Keta ta ka tari, keta ta ka da ka din. Ma ta pi ta guru devam. Ka na pa ti shankara. Ra ka din na tum. Ta ta ka din na tum. Ta ta. Kadina mata pita guru devam ganapati shankara takadina tum takadina tum takadina mata pita guru devam ganapati shankara takadina tum takadina tum takadina mata pita guru devam ganapati shankara takadina tum takadina tum Takadina, mata pita guru deva ganapati shankara takadina tum takadina tum takadina mata pita guru deva ganapati shankara takadina tum takadina tum takadina mata pita guru deva ganapati shankara takadina tum takadina tum takadina mata pita guru deva ganapati shankara takadina tum takadina tum takadina mata pita guru deva ganapati shankara takadina tum takadina tum takadina mata pita guru deva ganapati shankara takadina tum takadina tum takadina takadina tum takadina tum takadina takadina tum takadina tum takadina tum takadina tum takadina tum takadina tum takadina tum takadina tum takadina tum takadina tum takadina tum takadina
1: Ta da ta da. Some volume, please. Ta ta ke ta da. Volume, please. Volume. Ta ke ta da. Ta ke ta da. Ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta Vakra tunda sundar vishala mastak Ekadanta sohe mohe Jai Ganesha lambodar Ekadanta dha Ekadanta dha Ekadanta dha Takita takataka dhinita dha Takita takataka dhinita dha Takita takataka dhinita dha Takita takataka dhinita dha Taka dhinna takar tak takar tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak tak और बनवारी मैं हारी जा जारी मैं हारी जा जारी मैं हारी जा जा था तकट था तक धिन तकट था धिन ता धिन तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट तकट